0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: Kasa kai mandali.
6: मंडळी हो नमस्कार. कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. वी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा RM3 वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि म्हणजे हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचं वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, लग्न सोहळा आहे, कुठलं निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंधास. संकोच करायचे नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 और मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर फोनसुद्धा करा. ऑन का चौदवी का थोमॅस वासंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. येस म्हणजे हो अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे. आज शनिवार 11 जुलै आहे. जरी हिवाळा चालू आहे तर आज शनिवार आहे, ऊन सुद्धा आहे. आज सकाळी कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः सर्व वैष्णव भक्तांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी. वारी सुरू झालेली आहे म्हणजे हो महाराष्ट्रामध्ये. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांची पालखी मार्गस्थ झालेली आहे पंढरीच्या वाते. तेव्हा सगळ्यांना, सगळ्या वारकऱ्यांना वारीच्या खूप खूप शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. ऐकूया जय अतुल यांच्या सुमधुर आवाजात माझी पंढरीची माय.

रसिक मंडळी हो, वारी तर सुरू झालेली आहे 7 आणि 8 जुलै पासून। संतांची ज्या वेगवेगळ्या पालख्या निघाल्या पंढरीच्या वाटेत, आज विशेषतः संत ज्ञानेश्वरांची पालखी असणार आहे मार्गस्थळ असणार आहे दिवे घाटाला, ज्या ठिकाणी विठ्ठलाची भव्य मूर्ती आहे। त्या वारीमध्ये विठ्ठल विशेषतः जात पात धर्म पाहत नाही, असं म्हणू शकतो की वारी तर भक्तीची आहे तसेच माणुसकीची आहे। एकच जय जयकार असणार आहे, विठ्ठल नाम स्मरण असणार आहे आणि आस आहे विठ्ठलाच्या भेटीला। आस्वाद घेऊया वारी।

स्वप्नील बांदोडकर आनंदजी जोशी यांची समुद्र आवाज आता हा संगीतमय कार्यक्रम चालू ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 90.10 FM नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोतच. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मंडळी हो. आपण बोलत असतो की मंडळी हो जीवनामध्ये गोड बोलून फसवणाऱ्यापेक्षा वेळ प्रसंगी हक्काने रागावून पाठीशी उभे राहणारे माणसे जीवनात मध्ये पाहिजेच पाहिजेच. आस्वाद घेऊया. या प्रतिम गाणं आहे वाटेवरी.

यस म्हणजे सकाळचं ताण दुपारपर्यंत आणि दुपारचं ताण संध्याकाळपर्यंत वाहून नेऊ नका बरं का. प्रत्येक क्षणाला नव्याने सामोरे जाण्याचे प्रयत्न करा आणि बघा प्रत्येक क्षणी तर वीकेंड फील असणार आहे, प्रत्येक दिवस तर वीकेंड फील असणार आहे. आपल्या सगळ्यांना साथ देण्यासाठी आम्ही आहोत 90.9 FM. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता, मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा. ऑन का सौंदिका थॉमस व संजीस आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो केवळ मलांज सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाजात हिरव्या पानानं. आणि येस पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडे तर हिरवेगार झालेले आहे. आपलं मनोमनी सुद्धा आस्वाद घेऊया.

येस म्हणजे वीकेंड चालू असल्याने ते हलवारपणे वीकेंडचा आरंभ करायचा आहे. आम्ही साथ देतो 90.10 AM जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजात. कसं तरी होतंय, आस्वाद घेऊया.

0: Bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपले सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आणि मंडी हो एक्झॅक्टली 9:30 वाजले ताल एफ एम वर. सो हाफ एन आवर टू गो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवा, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण अप्रतिम वीकेंड चालू आहे. बिंदास राहायचं आहे बरं मंडी हो. आणि डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, नाही तर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौंद का तो मैं स्वसंजीस. सध्या आम्ही वाजवित आहोत ठसकेदार लावणी आहे श्रेया घोषाल यांची. सुमधुर आवाजात अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी आहे. आस्वाद घेऊया चंद्रा.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM Free Manoranjan Radio.

रसिकमंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात ना? न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरेंज फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, दहापर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे यांचे समुद्र वाजा. आता प्रेमाच्या दुनियेत जाऊया परत एकदा, ऐकूया प्रेमाचा नाद खुला, पिरतीचा नाद खुला, आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी हो संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. एव्हरी सॅटर्डे आणि संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो सध्या आम्ही वाजवित आहोत मंडळी हो अभय जोधपूरकर आणि सोनालिनी सुरामणी यांचे सुमधुर आवाज आहात. चालतं एकी आणि विशेष डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू स्नेहा कृष्णाप्पा. आज यांचा वाढदिवस आहे तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा ऑल रेम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. तसेच आज यांची सुद्धा वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा गोज टू केविन आणि स्नेहा कृष्णाप्पा या दोघांना आणि शुभेच्छा पाठवित आहे सर्व कृष्णाप्पा परिवार ऑफ दागोची. आणि तसेच मेसेज आलेले आहे फ्रॉम दितीश कृष्णाप्पा फ्रॉम माल्टा. थँक्यू फॉर ट्युनिंग ऑल रेम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम.

आनंद जोशी यांची समुद्र बजात सुपर दुपर मूड बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी विशेषतः नाचा दाना नाचण्याची इच्छा तुम्ही करू शकता. आम्हाला माहिती आहे की लग्न सीझन चालू आहे, तेव्हा जे लोक जाणार आहे लग्नामध्ये तेव्हा हे गाणं तुम्ही नक्कीच लावा आणि अप्रतिमपणे तुम्ही नाचू शकता. एन्जॉय करा तुम्ही.

संजू राठोड यांच्या सुमधुर आवाजात आपल्या सगळ्यांसाठी शेकी शेकी आणि विशेषतः आपल्या सगळ्यांसाठी मंडी हो एक विशेष सूचना आहे आणि मेसेज सुद्धा आहे, इन्व्हिटेशन सुद्धा आहे. आणि उद्या विशेषतः लेस्कारी मराठी सभा आपल्या सगळ्यांना आमंत्रित करीत आहे. उदय यांच्याकडे रक्तदान शिबिर आयोजित होत आहे, ब्लड डोनेशन कॅम्पेन. उद्या म्हणजे रविवार 12 जुलै सकाळी 9 ते 1 PM असणार आहे. कुठे असणार आहे तर व्हिलेज हॉल मध्ये, रॉयल रोड लेस्कालिया मध्ये. तेव्हा मंडी हो सर, जीवनामध्ये सर्वात मोठं दान अर्थात रक्तदान आहे. एका जीवनाला वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया. तर उद्याचं आमंत्रण आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि मेसेज आली आहे फ्रॉम निखिल, थँक्यू फॉर ट्युनिंग आवर एम फ्री. आणि कसं काय मंडळी कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो शेकी शेकी.

काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाजात सुंदरा. सुंदर पद्धतीने या सुंदर कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया म्हणजे हो आणि विशेषतः टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑर एम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे. येस म्हणजे हो जाता जाता आपल्या सगळ्यांना सांगण्यात इच्छितो की कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. टिल देन हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.